0: Pozdrav nasa samo deo sutalo sarang. Action 7.8 FM is on asa rung rung galchini.
1: Kaniya chenao, dada parat ka zarzata. Kaniya gar, Dr. Edward Nazareth. Sadar karta, Preeta Miranda. Dada, dusri apana ka zarzong bai sar laashet. Kaal bajil uncle, dada ak melo ngello. Dada nansa sanglen kai? Uswas bandon usmodle Susan. Abu Dhabicha, apla garataun, न्यू जर्सीन ताच्या भावाकडे स्कायपाचेर तें उलोवन आसले. गरजेचें उलोवंका सामून आदल्या रातीस ताणें वॉट्सॲपाचेर भावाक संदेश धाडिल्लो आनी उलोवंच्या खातीर पंत्याच्या पानसांक तें लॅपटॉपा मुखार आसलें. न्यू जर्सींत आदल्या रातीची 9 वरां आशीत सॉफ्टवेअर कंपनीच्या आपल्या कामातावन घरा आयिल्लो मात्र कमॉन म्हणालो आशीत. डाडा तामाशे करता आसतलो, ताका आतां 76 जावंक आयली, आतां खंय काजार? हसलो हाशेत. नो, ही सिरियस, भोरकन म्हणाले सुजन. बाजील अंकलान म्हाका रातीस फोन केल्लो, डाडानस बाजील अंकलाक कोडयाळ आयल्यार मेळोवंक ये म्हूण आपयल्लें. डाडा ह्या वर्सा नातला फेस्ता पयलें काजार म्हणालो खंय. तिकोन डाडाच्या मलगड्याच्या घरा भेटेक येतली. सिटी भितरली रिटायर्ड टिचर, आतां विधव खंय, तिचे कडेन काजार जाता म्हणालो खंय डाडा. सुजन कळवळोवन म्हणाले, हो तशी गजाल. आपले दोनी वोंट दांतांनी साबून धरले आशितान. ताच्या मुस्कारार कसलेच बदलाप नातले, सुजनाक सोसोंक जाले ना. तुका कितेंय बोगना आशेत? सटपडले सुजन. म्हाका कितें जाता म्हूण सांगूंक कळना. ह्या प्रायर डाडा काजार जाता म्हळ्यार आमचो लोक हांसूंक आसा. डाडा कडेन कशें उलोवचें, ताका कशें समजोवचें म्हाका सोंसताना. आनी हांव कितेंय अडकळ उसारल्यार गोली मारांतली आस्त आतांतली सुकता म्हणल्या खातीर आड्ड्यो करता म्हूण चिंतूंक आसा डाडा, तिंपी केळ्ळी सुजनान. म्हाका डाडाचें घर ही नाका, आस्त ही नाका, पूण डाडान काजार जावचें नाका. सुजन कपाल पुशित म्हणालें. मलगड्यांच्या घरा रावंक वेच्या पयलें गोली मारांतलो घर जागो सुजनाच्या नांवार वील कर्न ताची एक प्रती दुवेक दांडिल्ली श्रील मेस्रीन. हांवें ताका फोन केल्लो क्रिसमसा दीस. आपूण बसून आसल्या बसकेचेर पाटी वन खाताना आपूण सारकें दिसाशें लॅपटॉप पाटी करीत म्हणालो आशेत. क्रिसमसाच्या सांजेर हॅपी क्रिसमस म्हण सांगल्याक तितली मात्र जाप दिवन डाडा मौन जाल्लो. हांव कसो आसा, जेनिफर कशें आसा म्हूण सयत विचारलें ना ताणें. हांवें फोन केल्यार ताका करंदाय जाता म्हूण हांव फोनच करिनातलो. ताका म्हजे कडेन उलोवंक आसक्त ना. आनी आतां आपूण काजार जाता म्हूण तसो कांय फोन करीत तर हांव ताका गूड लक म्हणटा, आशीत हळवायान म्हणालो. आशीत प्लीज भुरग्यां बरी उलयनाका, सुजन विरारायन म्हणालें. डाडाक तुवें समजोवंक जाय आमच्या मर्यादेची गजाल म्हूण डाडाक तुवें वत्तायकन सांगूंक जाय. डाडाक आतां काजाराची गरज कित्या? एक किंड रावून मुखारून उलयलें सुजन. मालगड्यांच्या घरा वेचें नाका, गोली मारांत सराव, बरें सर्वेंट दवरया म्हळ्यार आयकोंक ना. उपगण जाता सर्वेंट समांकट मेळनात म्हणून निबांद येवन मालगड्यांच्या घरा गेलो. आनी आतां थंय जेवण बरें जायना, माद्रींच्यो रेग्रो सड जातात म्हूण दुरसाता खंय. त्या खातीर काजार जावन गोली मार पाटी येता खंय डाडा. एक लांब स्वास घेवन दुरसालें सुजन. हांवें समजावचें प्रास तुवें सांगल्यार चड आयकात सुजन. डाडाक तूं म्हळ्यार पयलें ताव न्ही चड अटॅचमेंट, हांव म्हळ्यार तितल्याक तितलोच. आशेत हात उदारे करीत म्हणालो. हांव सांगचें सांगता पूण तुवें सांगा जे, ताका तुवें सपोर्ट करचो न्हय. डाडान फोन केल्यार कंग्रेच्युलेशन्स गूड लक म्हणा नाका प्लीज, सुजनान ओत्ताय केली. कितलें परत येल्यारी आशेत आपल्या बापायच्या निर्धाराक अडकळ हाडचो ना म्हूण सुजनाक भोगतालें. इंजिनियरींग शिकपाक भरती जाल्ले तावन आशेत आनी सिरील मस्री मदे नासमाधान उप जाल्लें. आशेत शिकप संपोवन अमेरिकाक मास्टर्स करूंक वेतनाय उणें जाल्लें ना. त्या वेळार आवय मेरी टिचर आशिल्ली. बापोय आनी पुता मदें तिस्स मध्यस्थीन जावन आशिताक अमेरिकाक शिकपाक जाय आसच्या दुडवाची वेवस्था करूंक ती कारण आशिल्ली. आवयच्या अकालीक मरणा उपरांत आशितान गोलीमारोचो संपर्क सोडूनय बंद केल्लो. असल्या एका परिगतेंत परत काजार जाता म्हणल्या खातीर आशेत बापायक फोन करीत म्हूण सुजनाक बरो वसो नातुल्लो. त्या शिवाय पयलें धावन पाश्चात्य चिंतफादारीत चड मालवनासो आशेत आपलो बापय उतर प्रायर कसलें नेप दिवन काजार जाता तर तंतू ताका विशेष म्हूण दिसचें ना म्हूण सुजनाक कळीत नातुल्लें म्हणून न्हय. आशेत तावन बापायक नाखुशी व्यक्त जाल्यार आपणे उसारच्या अडकळेक आदार जायत म्हूण सुजनान लेख केल्लें आनी त्याच खातीर तिणे आशेताचो आदार मागचें प्रयत्न केल्लें. गजाल तितलीच न्हय आशेत, पाठ नीट कर म्हणालें सुजन. डाडा कडेन कांय करोड आनी दुडू फिक्सड डेपोजीट आसा, थोडेशे कंपनीचे शेअर्स आसा ताचे कडेन. तो फकत बँकाच्या वाडीक इन्कम टॅक्स बांदता. म्हाका दिसता त्या सगळ्याक तुका नॉमिनी केला डाडान. प्रॉपर्टी म्हाका आनी डेपोजिट्स तशें शेअर्स तुका म्हूण मम्मा अंतरले उपरांत ताणेंच म्हजे कडेन सांगलें. काजार जायत तर सकड आपल्या नव्या बायलेच्या नांवार करतलो डाडा. दुडवाची आशा आशिताक बापायच्या काजाराक आडकळ उसारूंक प्रेरण जायत म्हूण सुजनान लेखल्लें. हांव जावन फोन करिना सुजन, आशेत निर्लिप्त जावन सासुल्लो. म्हाका गरज आसतना डाडान दुडू दिवंक ना आनी ताणें पोट मारन कांजूसपणान पुंजवन दवरिल्ल्या दुडवाची आशा म्हाका ना. पाटी वणकल्लो मुखार आयिल्ल्यान स्कायपाचेर ताचे मुस्कार दिसले ना सुजनाक. सेंटिमेंटल जाताना दोळ्यांनी दुखां भरतात आनी ती लिपोवच्याक आशेत लॅपटॉपाच्या कॅमेरा भायर सरला म्हूण सुजनाक समजलें. आदलें आतां कित्या उडास करताय आशेत, डाडाक तुजेर मोग आसलो, तुजी दास्त आसली, डाडाची पर्सनालिटी तूं जनाय. ताणें सांगिल्लें बरी तूं आयकनातल्याक डाडाक तुजेर बेजार आसलें, शिवाय ताका तुजेर द्वेष नातुल्लो. ना तर ताच्या दुडवाक तुका नॉमिनी करतो ना. आतां तुवें आदलें उडास दवर न्हू, डाडाक सूख मेट काडूंक सोडचें न्ही प्लीज, परातिलें सुजनान. कांय डाडा फोन करीत तर पळोवया, हांव जावन ताका फोन करिना, सुजनाच्या विनवणेक निमाणे समाधानाची जाप दिल्ली आशितान. सिरील मेस्त्री आपल्या उतर प्रायेचेर विधवी कडेन काजार जावंक आयतो जाला म्हणली खबर. बाजील मेस्त्रीन सोनवारा सांज जायचे जाल्यार कांय पांच जाणां कडेन सांगिल्ली आशेत. फोन गोलीमारान तोंडा तावन तोंडाक मात्र न्हय, थोड्या वॉट्सॅप पंगडांनी ती खबर प्रसार जाल्ली. वाड्या वाड्याक लिजनाचे, सोडियालिटीचे, ICYM, आल्तर सेवकांचे म्हूण गोलीमारांत आसल्या वाड्यां परस चड वॉट्सॅप पंगड आशिल्ले. थोड्या पंगडांनी परगांवांतले संदेय आशिल्ले. तशें जाल्ल्यान सिरील मेस्त्रीच्या दुसऱ्यापणाच्या काजाराची खबर आयतार उजवाडाचे जाल्यार गोलीमाराच्या भायरी पावल्ली. सिरील मेस्त्री म्हाताऱ्या प्रायर काजार जाता म्हळ्यार थोडे विजमीज पावल्यार हेर थोडे पातेले सिनांत. आयले वार इस्कला वसूंक धरिल्ल्या भुरग्यांक सोडल्यार गोलीमारा सडटाव सगळ्यांक सिरील मेस्त्रीची वळख आशिल्ली. गोलीमारा हायस्कुलान 35 वर्सां ताणें विज्ञान आनी लेखा शिकयलें. सुरवेर फकत मेस्त्री जावन आसलो तो, निवृत्त जावनच्या 8 वर्सां पयलें मुखेल मेस्त्री जाल्लो. हायस्कुलांत मेस्त्री मात्र न्ही, गोलीमार फिरगजीच्या हर संघटनांनी सिरील मेस्त्रीन हुद्दे सांबाळिल्ले. कितलीशीं वर्सां परत परत तो फिरगजीचो उपाध्यक्ष जावन विसून आयिल्लो. प्रामाणीकपणान सत आनी नितीचे पाठ घेवन तो वावुरतलो जाल्ल्यान गोलीमार फिरगजीक आयिल्ल्या खंयच्याय विगारांक सिरील मेस्त्रीची सलाह मेकोवन कितेंय करूंक जायनातले. लोक ताका बरोसो मानतलो. सिरील मेस्त्री अपवंत, देव भिरांतेसो आनी सगळ्यां परस एकीन. प्रामाणीक म्हणूनसो गोलीमारांत कातोलीक मात्र न्ही, हेर जात धर्माचे ताका ओळखतले. सिरील मेस्त्रीन दुडू केल्लोसो हायस्कुलाच्या मुखेल मेस्त्रीच्या उद्द्यातावन निवृत्त जाल्या उपरांत गोलीमार पेंटेक लागून ताच्या घरा फाटल्यान 15 एकरे उतळ जागो ताच्या आज्यातावन ताका मेळिल्लो. तवळो गोलीमारान कांय जण गल्फांत गळोवन आसले. फोन गोलीमारान पेंटेतावन पयस आपली मलगडी घरां आसले. पेंटे लागसार घरां बांदूंक जागे सोदून आसले. थोडे भुरग्यांक इस्कोला धाडूंक, हेर थोडे पेंटेंतल्यो बऱ्यो सवलतो आपणवच्या खातीर पेंटे सालांनी रावंक पळयतले. ह्या इन्न वेळा आपलो 15 एकरो जागो दादा सेन्साची घर हाडी जावन वांटेकरन विकलो सिरील मेस्त्रीन. ताच्या जाग्याक भांगाराचें मोल मेळिल्लें. दुडवासो व्हड वांटो कंपनीच्या शेरांनी घालून बुदवंतपणी शेराचो वेव्हार करून दुडू वाडयल्लो. हळतान फून व्यवस्थित रितीन सिरील मेस्री ग्रेस्त जाल्लो. सिरील मेस्रीन दुडू न्याय नितीन जोडुल्लो जाल्ल्यान देवान ताचेर बेसावंक लामुनी थोडे उलयताले. कितेंय जावं दी, मोरा काळार सिरील मेस्रीची बूद अशी पाड जावंक नजो आशिल्ली. सोडेलिटीची हेलेनबाई मिसाक येवच्या वाटेर मेळिल्ल्या कार्मेन टिचेरी कडेन सांगून आशिल्ली. आतां निवृत्त जाल्ली कार्मेन टिचेर सिरील मेस्री हायस्कुलाचो एडमिनिस्ट्री जावन आसता प्रायमरी इस्कॉलांत शिकोवन आशिल्ली. आमी सांगचे वयी, अचानक मेरी टिचर सरिल्लीस सिरील मेस्री एक सुरो जाल्लो. ताळो सडिलकर म्हणाली कार्मेन टिचर. आतांची भुरगीं कितली म्हळ्यार तितलींच. अमेरिका गेल्लो आशीत कोण जो देवसलये कडेन काजार जाल्लो बापायच्या खोबऱ्या रसिना खंय आनी धूव घालपांत आसा. रजेर गोवाच्या घराक केरळा वचून रावता शिवाय बापोयक एक बेट दिल्यार व्हड ना जाल्यार सिरील मेस्री इतलें बरें घर सोडून मालगड्यांच्या घरा वेतावे. सकाळांत ती मेस्रीन लेख सुकलें ना. फोन भुरग्यांच्या जतनेन मात्र सिरील मेस्री बेनसीब जालो. मुनाली हेलेन टिचेर आपणे शिकोवन आशिल्ल्या हिंदी भाशेच्या उडासान सिरील मेस्रीन सांत आंतोनीच्या हायस्कुलाक आमच्या फिरगजेक आनी गोलीमार गांवाक दिल्लें तितलें गुमान आपल्या भुरग्यांक दिल्लें तर म्हाताऱ्या प्रायर माद्रींच्या आसऱ्याक वेची गत येती ना. थंय ताचे बरी आशिल्ल्यांक खंय जाता म्हूण हेलेन टिचेरीन प्रामाणीकपणी अभिप्राय उसारली. पूण गोलीमारां सकड तशेंच उलयनातले. रूको म्हातारो जाल्यार चिंस आमसान ओगडायना म्हणालो सालुका वाड्याचो तरणाटो गुरकार मिंगेल पिंत. मीस सावन भायर येतना आपल्या संगाती जॉर्जीक वयली कडेन. हायस्कुलांत शिकून आसतना परिक्षेन नकल काडिल्ल्याक मिंगेलीक एका वर्साक सिरील मेस्रीन डिबार केल्लो राग आजून मिंगेलीक दोस्तालो. तशें उलयना हे अडकळ उसारली जॉर्जीक वयलीन. ती कोणा विधव प्राय उतरली खंय. एक सुरपणाक मेस्रीन सांगात सोदला आसतलो. सिरला मास्टराक तिचेक पयलेंच चांगाय आशिल्ली खंय. अळू म्हणाली सोडलिटीची प्रिफेक्ट आलीस बाय आपल्या शेजारनी फिलू कडे. आतां तिसो घोव मेल्लोसो काजाराक बाय सरला. बायलांचे पिशे पयलेंच आशिल्ले. म्हाकाय दोळे कुरकून पळयतलो गोत्तें नातल्लें आसा करच्यान सोडलिटीची आलीस बाय भोव हुशार. आसोंक पुरो म्हणाली फिलूबाय वताची दाव लिपोवच्याक कपडाचो पालो माथ्यांबर वडीत. ह्या दादल्यांचें सांगूंक जाता म्हणटाय तूं. इंग्लंडान गी अमेरिकान गी कोण 85 वर्सांचो दादलो 60 वर्सांच्या बायले कडेन तिसरेपणाक काजार जाल्लें पोर टिवीचेर दाखयतले. त्या मत्याराक 3 वर्सांचो पूत आसाय म्हणाली ती पिचिक्क करनासून. थोड्यांची सराब वर्सां गेल्यार उणें जायना फोण घालें आलीस बायन. उतर प्रायर परत काजार जावंक बाय सरिल्ल्या सिरील मेस्री विशीं गोलीमारांत तो सगळो हप्तो लोक आपणाक जाय तशें व्याख्यानां दिवंक लागिल्लो. कस्ट वावंट कांड पसून शिकाप दिल्ल्या भुरग्यांनी उतर प्रायर आपल्या वडिलांचो बेपार वो करचो, तांकां मलगड्यांच्या घरांत दवरचें, मलगड्यांच्या घरांक वंदून जिवंक भोगचे त्रास, एकसुरपणाचे बांदपास निवरावच्याक दुसऱ्यापणाक मेस्री काजरा बाय सरला अशें सिरील मेस्रीचेर दया उसारची सड आसल्यारी कांय थोडे म्हाताऱ्या प्रायरी सांगात आशेवच्या गजालेंक घेवन पोखरी खोबरो उलयतले. आनी त्याच वेळार आबुदाबींत आशिल्लें सुजान कशें तरी आपल्या बापायन परत काजार जावंच्या आडोवंक वांटो सोदून आशिल्लें. आपलो बापूय दुसऱ्या पोंदाक काजार जाल्ल्यान आपल्या मर्यादीक ती बेता म्हणल्या प्रास गोलीमार पेंटे लागसार आसची आपणें ल्हानवड जाल्लो आपोर बायचो घर जागो खंय आतांतलो सुकता म्हणली कावजेनी सुजानाक सड दसून आशिल्ली. परत काजार जाल्यार घर जागो नव्या बायलेच्या नांवार वसात म्हूण भिरांत तिका भोगतली. आवय सरले उपरांत डाडान घर जागो आपणाच्या नांवार कर्न दिला म्हूण कळीत आसल्यारी आपणें बापायक चड गण्णें केलें ना म्हूण पश्चाताप भोगलें सुजानाक. जर आपणें बापायक तवळ तवळ फोन केल्लो तर बापायच्या बऱ्या वायटाची खबर घेवन आसली तर राजेर कोट्टायम वसून जॉयच्या घरा रावून शिदा पाटी येवच्या बदलाक थोडे दीस गोलीमार वसून डाडा सांगाता करसिल्ले तर डाडाक दाक्षिण नासतना फोन करयेतो म्हूण भोगलें सुजानाक. त्या उपरांतल्या सोमारा सकाळीं सां स्टेफनाक समर्पिल्ल्या निवृत्त याजकाच्या घरच्या पार्लरांत आराम कदलार पाटलोन दिसाळें पत्र वाचून आसतना फादर मॅलकमाक
2: सुजनान अबुधाबी तावन कॉल केल्लो. हांव काल संजेर तुज्या डाडा मेळोवन आयलो, तुवें सांगिल्लें सारकें. एका हातान मोबायल फोन कानाक धरन, दुसऱ्या हातान दिसाळें पत्र घेवन पयस दिश्ट लावन म्हणालो फादर मॅल्कम. मालगड्यांच्या घरा जेवण बरें जायना, सिस्टरींचे कायदे चड जातात, दिसाचें फॅन घाल्यार पुरपुरतात, रातीचें करंट गेल्यार जनरेटर ना, थंय रावल्यार चड दीस काडचे बरी ना म्हणालो तुजो डाडा. तिंपी गेळ्ण मुखार येलें पाद्र्यापान. पाटीं गोली मारवेचें म्हूण सिरिल्ला चिंतून आसलो, आनी त्याच वेळार ऍग्नेस ताका मेळोवंक आयिल्लें. ऍग्नेस कोरिया आतांतलें पत्र टिपॉयचेर दवरून ओंकारल्या तावन आराम कदलार मुखार बसलो पाद्र्याप. कोण ती? तिचे कडेन डाडा काजारा बाय सरला, तिचें नांव ऍग्नेस, विचारलें सुजनान फादर मॅल्कमाक मुखार उलोवंक सोडिनासता. वय म्हणालो पाद्र्याप, तुजो डाडा तिचे कडेन काजाराक आयतो जाला. ऍग्नेस कोरिया मुळांत उळ्ळाळ फिरगजीची. काजारा पयलें 2 वर्सां गोलीमार हायस्कुलांत शिकयलां तिणें. काजारा उपरांत मेरेल फिरगजेन गोवाकर रावता. हांव थंय विगार जावन आसतना तांच्या हायस्कुलांत एडमिनिस्ट्रेट जावन आशिल्ली. हांव तिका बऱ्यान वळखतां, बरी मनीस ती. तुज्या डाडाक सांगिल्ली जोड. पाद्र्याप आराम कदलाक पाटी ओंकालो. थोड्यो घडयो सुजन उलयलें ना. फादर मॅल्कम अशें सांगात म्हूण सुजनान निरीक्षण करूंक नातिल्लें. गोलीमारान फादर मॅल्कम विगार जावन आसतना हायस्कूल आनी उपरांत PUC शिकप संपोवन सुजन नर्सिंग शिकपाक भरती जाल्लें. सुजन हायस्कुलांत आसतना सलयांच्या आल्तार सेविकांचे सॉलिडरिटी गोलीमार फिरगजीन सुरू करून सुजनाक प्रिफेक्ट जावन विंसिल्लें फादर मॅल्कमान. आनी नर्सिंग शिकपाक वेता पर्यंतय सुजन त्या हुद्द्याचेर आशिल्ल्यान फादर मॅल्कमाक तें बऱ्यान वळखतालें. त्या शिवाय गोलीमाराक येवन गेल्ल्या पाद्र्यापां पैकी आपल्या बापायक मॅल्कम पाद्र्यापाचेर चड अभिमान आसुल्लो सुजना जन आसलें. आवयच्या मरणा दिसा कूड फोंडा देवयतना हेर थोडेशे पाद्र्याप आसल्यारी मॅल्कम पाद्र्यापाच्या बुजांक कोण कोण सिरील मेस्रीन आकलासान रडलें चित्र सुजनाच्या मतीन खंयसून आसलें. आनी त्याच सुडासान फादर मॅल्कमाचो नंबर सोदून खान अबुधाबितावन फोन केल्लो सुजनान. मातारे प्रायर काजाराक आयतो जाल्ल्या आपल्या बापायक समजावन काजाराक मुखार सरन अशें भूत सांगा म्हूण सुजनान फादर मॅल्कमा कडेन विनंती केल्ली. आळे पुता म्हणालो पाद्र्याप, हांव तुज्या डाडा कडेन कांय काल 2 वरां बसून उलोवन आयलां. तुज्या डाडान चिंतून हो निर्धार केला आनी तूं जनाय सिरील मेस्रीन मॅट काडल्यार ताका समजोवन पाटी अशें करूंक साध्य ना. ताचें डिसिशन म्हाकाय सारकें दिसता. ह्या प्रायेर ताका समजोवन सांगात दिवंक कोणी तरी जाय. त्या मलगड्याच्या घरा तुज्या डाडाच्या चिंतपा आदारीत सामापडचें कोणीय नांत. ह्या शहरांत ताका फ्रेंड्स नांत, उलोवंक जना नांत, म्हळ्यार ताका हांगा उबगोन भोगता. ताणे पाटी गोली मारवेचें ताच्या भलायकेकी बरेंच जायत. घरा ऍग्नेस बाय आसल्यार गोलीमारान ताका आदले विद्यार्थी आनी हेर म्हूण कांय जण उलोवंक मेळटीत. सुजनान लांब उस्वास काडलो आयकल्लेंस उलोवचें रावयलें फादर मॅल्कमान. तिका म्हळ्यार ऍग्नेस कोरियाक भुरगीं कोण नांत फादर? ती एक सुरीस? विचारलें सुजनान थोड्या घडया उपरांत. एक धू आसलें, सुनीता म्हूण तिचें नांव. तिणें तुज्या संस्थान नर्सिंग केल्लें. तुका जुनियर. हांव मेरेल गेल्ल्या वर्सास नर्सिंगा भरती जाल्लें आनी त्याच वर्सा ऍग्नेस टिचरीचो येजमान सरुल्लो. आतां ऍग्नेस टिचरीची दू खंय आसा म्हूण म्हाका खबर ना, इंगल्फांत आसतलें, पाद्र्याबान हळवायेन सांगलें. पाद्र्याबाचो उपकार भावून मोबायलाचो संपर्क सुकयलो सुजनान. सुजनाची वाट कश्टांची जाली ना. सुनीता कोरेयाचो पत्तो सोदो त्रासस्त जालें ना. 2 हप्त्या उपरांत त्या एका सांजेर सांस सिसिलीच्या मलगड्यांच्या घरच्या पार्लरांत सिरील मेस्री आनी ऍग्नेस टिचर बसून आशिल्ली. म्हजें सुनीता अशें सेंटिमेंटल जायत म्हूण हांवें लेखूंक कसुना. हांव परत काजार जायन तर आपूण जिवगात करून घेता म्हूण बेश्टोवच्या तितून. ऍग्नेस टिचरीच्या दोळ्यान दुखां भरून आयलीं. बसुल्लो उठून पार्लराच्या जनला सरशीन आयिल्लो सिरील मेस्री पयस मळबाक पळोवन म्हणालो, हांव आनी तूं समांतर गीट आशिल्ले बरी ऍग्नेस, केदनास मेळचे बरी ना अशें आमकां निर्मिलां. ताळो भरून येताना उतरां हळू जालीं सिरील मेस्रीची. तो हळू तुजो हात दवरूंक म्हजो बापूय आड आयलो, तूं गावडी आनी हांव बामण, तुजे कडेन काजार जायन तर आपूण गलपास घेता म्हूण हट धर न्हू आमकां अडकळ केली म्हज्या बापायन. आनी आतां आमच्या भुरग्यांनी आपल्या मर्यादेचे नेम दिवन आमकां लागीं येवंक सोडले ना, एग्नेस्टीचेर उलयले ना. त्या दिसांनी तूं तयार आसलें म्हज्यान जालें ना, आतां हांव तयार आसां पूण तुज्यान जायना, कळवळोन म्हणालो सिरील मेस्त्री. देव बरें करूं.
3: कश्टांचो कितलीशीं भुरगीं बुकांची जाणवाय जोडच्या आदी बुकांचे जडायेन चिड्डातात, पोट भरच्या आदी खाणाची रास खातेल्या की नास करता. ती गत रोजीबायेची, तिका कापडांची रास, ती तिच्या घोवाक सदांच बांदपास. रोजीबाये कापडांना,
4: रोजीबाय कापडांना, रोजीबाय कापडांना, मिसा खंयची

सिरील मेस्रीच्या दुसऱ्या पोनाच्या काजाराची कोबार आई तारूज वाडाचे जाल्यार गोलीमाराच्या भायरी पावल्ली. सिरील मेस्री म्हाताऱ्या प्रायर काजार जाता म्हळ्यार थोडे वीजमीज पावल्यार हेर थोडे पातेले सिनांत. आयले वार इस्कला वसूंक धरिल्ल्या भुरग्यांक सोडल्यार गोलीमारा सडटाव सगळ्यांक सिरील मेस्रीची वळख आशिल्ली. गोलीमारा हायस्कुलान 35 वर्सां ताणें विज्ञान आनी लेखा शिकयिल्लें. सुरवेर फकत मेस्री जावन आसलो तो. निवृत्त जावनच्या 8 वर्सां पयलें मुखेल मेस्री जाल्लो. हायस्कुलांत मेस्री मात्र न्ही, गोलीमार फिरगजीच्या हर संघटनांनी सिरील मेस्रीन हुद्दे सांबाळिल्ले. कितलीशीं वर्सां परत परत तो फिरगजीचो उपाध्यक्ष जावन विसून आयिल्लो. प्रामाणीकपणान सत आनी नितीची पाठ घेवन तो वावुरतलो जाल्ल्यान गोलीमार फिरगजीक आयिल्ल्या खंयच्याय विगारांक सिरील मेस्रीची सलाह मेकोवन कितेंय करूंक जायनातले. लोक ताका बरोसो मानतलो. सिरील मेस्री आपवंत, देवभिरांतेसो आनी सगळ्यां प्रास एकीन. प्रामाणीक म्हणूनस गोलीमारांत कातोलीक मात्र न्ही, हेर जात धर्माचे ताका वळखतले. सिरील मेस्रीन दुडू केल्लोसो हायस्कुलाच्या मुखेल मेस्रीच्या उद्यातावन निवृत्त जाल्या उपरांत गोलीमार पेंटेक लागून ताच्या घरा फाटल्यान 15 एकरे उतळ जागो ताच्या आज्यातावन ताका मेळुल्लो. तो वळो गोलीमारान कांय जण गल्फांत गळोवन आशिल्ले. गल्फांत गळोवन आशिल्ले फोन गोलीमारान पेंटेतावन पयस आपली मलगडी घरां आशिल्ले पेंटे लागसार घरां बांदूंक जागे सोदून आशिल्ले. थोडे भुरग्यांक इस्कोला धाडूंक हेर थोडे पेंटेंतल्यो बऱ्यो सवलतो आपणवच्या खातीर पेंटेसालांनी रावंक पळयतले. ह्या इन्न वेळा आपलो 15 एकरो जागो दादा सेन्साची घर हाडी जावन वांटेकरन विकलो सिरील मेस्रीन. ताच्या जाग्याक भांगाराचें मोल मेळिल्लें. दुडवासो व्हड वांटो कंपनीच्या शेरांनी घालून बुदवंतपणी शेराचो वेव्हार करून दुडू वाडयिल्लो. हळतान फून वेवस्थीत रितीन सिरील मेस्री ग्रेस्त जाल्लो. सिरील मेस्रीन दुडू न्यायनितीन जोडुल्लो जाल्ल्यान देवान ताचेर बेसावंक घाला म्हणी थोडे उलयतले. कितेंय जावं दी, मोरा काळार सिरील मेस्रीची बूद अशी पाड जावंक नजो आशिल्ली. सोडेलिटीची हेलेनबाई मिसाक येवच्या वाटेर मेळिल्ल्या कार्मेन टिचेरी कडेन सांगून आशिल्ली. आतां निवृत्त जाल्ली कार्मेन टिचेर सिरील मेस्री हायस्कुलाचो एडमिनिस्ट्री जावन आसता प्रायमरी इस्कोलांत शिकोवन आशिल्ली. आमी सांगचे वयी, अचानक मेरी टिचर सरिल्लीस सिरील मेस्री एक सुरो जाल्लो. ताळो सडील कर्न म्हणाली कार्मेन टिचर. आतांची भुरगीं कितली म्हळ्यार तितलींच. अमेरिका गेल्लो आशीत कोण जुदेवसलये कडेन काजार जाल्लो बापायच्या खोबरे रसिना खंय आनी धूव घालपांत आसा. रजेर गोवाच्या घरा केरळा वचून रावता शिवाय बापोय एक भेट दिल्यार व्हड ना जाल्यार सिरील मेस्री इतलें बरें घर सोडून मालगड्यांच्या घरा वेतावे. सगळ्यांत ती मेस्रीन लेक सुकले ना. फोन भुरग्यांच्या जतनेन मात्र सिरील मेस्री बेनसीब जालो. मुनाली हेलेन टिचेर आपणे शिकोवन आशिल्ल्या हिंदी भाशेच्या उडासान सिरील मेस्रीन सांत आंतोनीच्या हायस्कुलाक आमच्या फिरगजेक आनी गोलीमार गांवाक दिल्लें तितलें गुमान आपल्या भुरग्यांक दिल्लें तर म्हाताऱ्या प्रायर माद्रींच्या आसऱ्याक वेची गत येती ना. थंय ताचे बरी आशिल्ल्यांक खंय जाता म्हूण हेलेन टिचेरीन प्रामाणीकपणी अभिप्राय उसारली. फोन गोलीमारान सकड तशेंच उलयनातले. रूको मातोरो जाल्यारी चिंस आमसान ओगडायना म्हणालो सालुका वाड्याचो तरणाटो गुरकार मिंगेल पिंत. मी सावन भायर येतना आपल्या संगाती जॉर्जी कुवेली कडेन हायस्कुलांत शिकून आसतना परिक्षेन नकल काडिल्ल्याक मिंगेलीक एका वर्साक सिरील मेस्रीन डिबार केल्लो राग आजून मिंगेलीक दोस्तलो. तशें उलयना ये, अडकळ उसारली जॉर्जी कुवेलीन. ती कोणा विधव प्राय उतरली खंय. एक सुरपणाक मेस्रीन सांगात सोदला आसतलो. सिरला मास्टराक तिचे पयलेंच चांगाय आशिल्ली खंय. अळू म्हणाली सोडलिटीची प्रिफेक्ट आलीस बाय आपल्या शेजारनी फिलू कडेन. आतां तिसो घोव मेल्लोसो काजाराक बाय सरला. बायलांचे पिशे पयलेंच आशिल्ले. म्हाकाय दोळे कुरकन पळयतलो गोत्तें नातल्लें आसा करच्यान सोडलिटीची आलीसबाय भोव हुशार. आसोंक पुरो म्हणाली फिलूबाय वताची दाव लिपोवच्याक कपडाचो पालो माथें बरवडीत. ह्या दादल्यांचे सांगूंक जाता म्हणटाय तूं. इंग्लंडान गी अमेरिकान गी कोण 85 वर्सांचो दादलो

0: साठ वर्सांच्या बायले कडेन तिसऱ्या पोंदाक काजार जाल्लें पोर टिवीचेर दाखयतले, त्या म्हात्याराक 3 वर्सांचो पूत आसा हांयें, म्हणाली ती पिचिक्क करनासून. थोड्यांची सराब वर्सां गेल्यार उणें जायना, फोण घालें आलिसबायन. उतर प्रायर परत काजार जावंक बाय सरिल्ल्या सिरील मेस्त्री विशीं गोली मारांत तो सगळो हप्तो लोक आपणाक जाय तशें व्याख्यानां दिवंक लागिल्लो. कस्ट वावंट कांड पसून शिकाप दिल्ल्या भुरग्यांनी उतर प्रायर आपल्या वडिलांचो बेपार वो करचो, तांकां मलगड्यांच्या घरांत दवरचें, मलगड्यांच्या घरांक वंदून जिवंक भोगचे त्रास, एकसुरपणाचे बांदपास निवरावच्याक दुसऱ्या पोंदाक मेस्त्री काजारा बाय सरला. अशें सिरील मेस्त्रीचेर दया उसारची सड आसल्यारी कांय थोडे म्हाताऱ्या प्रायरी सांगाता शेवच्या गजालेंक घेवन पोखरी कोबरो उलयतले. आनी त्याच वेळार आबुदाबींत आशिल्लें सुजान कशें तरी आपल्या बापायन परत काजार जावच्या आडोवंक वांटो सोदून आशिल्लें. आपलो बापूय दुसऱ्या पोंदाक काजार जाल्ल्यान आपल्या मर्यादीक ती बेता म्हणल्या प्रास गोलीमार पेंटे लागसार आसची आपणें ल्हानवड जाल्लो आपोर बायसो घर जागो खंय आतांतलो सुकता म्हणली कावजेनी सुजानाक सड दसून आशिल्ली. परत काजार जाल्यार घर जागो नव्या बायलेच्या नांवार वसात म्हूण भिरांत तिका भोगतली. आवय सरले उपरांत डाड्यान घर जागो आपणाच्या नांवार कर दिला म्हूण कळीत आसल्यारी आपणें बापायक सड गण्णें केलें ना म्हूण पश्चाताप भोगलें सुजानाक. जर आपणें बापायक तवळ तवळ फोन केल्लो तर बापायच्या बऱ्या वायटाची खबर घेवन आसली तर राजेर कोट्टायम वसून जॉयच्या घरा रावून शिदा पाटी येवच्या बदलाक थोडे दीस गोलीमार वसून डाडा सांगाता करसिल्ले तर डाडाक दाक्षिण नासतना फोन कर येतो म्हूण भोगलें सुजानाक. त्या उपरांतल्या सोमारा सकाळीं सां स्टेफनाक समर्पिल्ल्या निवृत्या जकाच्या घरच्या पार्लरांत आराम कदलार पाटलोन दिसाळें पत्र वाचून आसतना फादर मॅल्कमाक सुजनान आबुदाबी तावन कॉल केल्लो. हांव काल सांजेर तुज्या डाडा मेळोवन आयलो, तुवें सांगिल्लें सारकें. एका हातान मोबायल फोन कानाक धरन दुसऱ्या हातान दिसाळें पत्र घेवन पयस दिश्ट लावन म्हणालो फादर मॅल्कम. मालगड्यांच्या घरा जवान बरें जायना, सिस्टरींचे कायदे सड जातात, दिसाचे फॅन घाल्यार पुरपुरतात, रातीचे करंट गेल्यार जनरेटर ना, थंय रावल्यार सड दीस काडचे बरी ना म्हणालो तुजो डाडा. तिंपी गिळण मुखारिल्लें पाद्र्यापान. पाटीं गोली मारवेचें म्हूण सिरिल्ला चिंतून आसलो, आनी त्याच वेळार ऍग्नेस ताका मेळोवंक आयिल्लें. ऍग्नेस कोरिया आतांतलें पत्र टिपॉयचेर दवरून ओंकाल्ल्या तावन आराम कदलार मुखार बसलो पाद्र्याप. कोण ती? तिचे कडेन डाडा काजारा बाय सरला, तिचें नांव ऍग्नेस, विचारलें सुजनान फादर मॅल्कमाक मुखार उलोवंक सोडिनासता. वय म्हणालो पाद्र्याप, तुजो डाडा तिचे कडेन काजाराक आयतो जाला. ऍग्नेस कोरिया मुळांत उळ्ळाळ फिरगजीची. काजारा पयले 2 वर्सां गोलीमार हायस्कुलांत शिकयलां तिणे. काजारा उपरांत मेरेल फिरगजीन गोवाकर रावता. हांव थंय विगार जावन आसतना तांच्या हायस्कुलांत एडमिनिस्ट्रेट जावन आशिल्ली. हांव तिका बऱ्यान वळखतां, बरी मनीस ती. तुज्या डाडाक सांगिल्ली जोड. पाद्र्याप आराम कदलाक पाटी ओंकालो. थोड्यो घडयो सुजान उलयलें ना. फादर मॅल्कम अशें सांगात म्हूण सुजनान निरीक्षण करूंक नातिल्लें. गोलीमारान फादर मॅल्कम विगार जावन आसतना हायस्कूल आनी उपरांत PUC शिकप संपोवन सुजन नर्सींग शिकपाक भरती जाल्लें. सुजन हायस्कुलांत आसतना सलयांच्या आल्तार सेविकांच्या सॉलिडरिटी गोलीमार फिरगचीन सुरू करून सुजनाक प्रिफेक्ट जावन विंसिल्लें फादर मॅल्कमान. आनी नर्सींग शिकपाक वेता पर्यंत सुजान त्या हुद्द्याचेर आशिल्ल्यान फादर मॅल्कमाक तें बऱ्यान वळखतालें. त्या शिवाय गोलीमाराक येवन गेल्ल्या पाद्र्यापां पैकी आपल्या बापायक मॅल्कम पाद्र्यापाचेर चड अभिमान आशिल्लो सुजना जन आशिल्लें. आवयच्या मरणा दिसा कूड फोंडा देंवयतना हेर थोडेशे पाद्र्याप आसल्यारी मॅल्कम पाद्र्यापाच्या बुजांक ओनकोन सिरील मेस्त्रीन आकलासान रडलें चित्र सुजनाच्या मतीन खंसून आशिल्लें. आनी त्याच सुडासान फादर मॅल्कमाचो नंबर सोदून कान आबुदाबितावन फोन केल्लो सुजनान. म्हाताऱ्या प्रायर काजाराक आयतो जाल्ले आपल्या बापायक समजावन काजाराक मुखार सरन अशें भूत सांगा म्हूण सुजनान फादर मॅल्कमा कडेन विनंती केल्ली. आळे पुता म्हणालो पाद्र्याप, हांव तुज्या डाडा कडेन कांय काल 2 वरां बसून उलोवन आयलां. तुज्या डाडान चिंतून हो निर्धार केला आनी तूं जनाय सिरील मेस्त्रीन मॅट काडल्यार
1: ताका समजोन पाटी अशें करूंक साध्य ना. ताचें डिसिशन म्हाकाय सारकें दिसता. ह्या प्रायेर ताका समजोन संगात दिवंक कोणी तरी जाय. त्या मलगड्याच्या घरा तुज्या डाडाच्या चिंतफादारीत सामापडचें कोणीय नांत. ह्या शहरांत ताका फ्रेंड्स नांत, उलोवंक जनां नांत, म्हळ्यार ताका हांगा उबगोन भोगता. ताणे पाटी गोली मारवेचें ताच्या भलायकेकी बरेंच जायत. घरा एग्नेस बाय आसल्यार गोली मारान ताका आदले विद्यार्थी आनी हेर म्हूण कांय जण उलोवंक मेळटीत. सुजनान लांब उस्वास काडलो आयकल्लेंस उलोवचें रावयलें फादर मॅल्कमान. तिका म्हळ्यार एग्नेस कोर्याक भुरगीं कोण नांत फादर, ती एक सुरीस? विचारलें सुजनान थोड्या घडया उपरांत. एक धू आसलें, सुनेता म्हूण तिचें नांव. तिणें तुज्या संस्थान नर्सींग केल्लें. तुका जुनियर, हांव मेरिल गेल्ल्या वर्सास नर्सिंगा भरती जाल्लें आनी त्याच वर्सा एग्नेस टिचरीचो येजमान सरुल्लो. आतां एग्नेस टिचरीची दूख खंय आसा म्हूण म्हाका खबर ना, इंगल्फांत आसतले, पाद्राबान हळवायेन सांगलें. पाद्राबाचो उपकार भावून मोबायलाचो संपर्क सुकयलो सुजनान. सुजनाची वाट कश्टांची जाली ना. सुनीता कोरेयाचो पत्तो सोदो त्रासस्त जालें ना. 2 हप्त्या उपरांत त्या एका सांजेर सां सिसिलीच्या मलगड्यांच्या घरच्या पार्लरांत सिरील मेस्त्री आनी एग्नेस टिचर बसून आशिल्ली. म्हजें सुनीता अशें सेंटिमेंटल जायत म्हूण हांवें लेखूंक कसुना. हांव परत काजर जायन तर आपूण जिवगात कन्न घेता म्हूण बेश्टोवच्या तितून. एग्नेस टिचरीच्या दोळ्यान दुखां भरून आयलीं. बसुल्लो उठोवन पार्लराच्या जनला सरशीन आयिल्लो सिरील मेस्त्री पयस मळबाक पळोवन म्हणालो, हांव आनी तूं समांतर गीट आशिल्ले बरी एग्नेस, केदनास मेळचें बरी ना अशें आमकां निर्मिलां. ताळो भरून येताना उतरां हळू जालीं सिरील मेस्त्रीची. तो हळू तुजो हात दवरूंक म्हजो बापूय आड आयलो. तूं गावडी आनी हांव बामण तुजे कडेन काजार जायन तर आपूण गलपास घेता म्हूण हट धर न्हू आमकां अडकळ केली म्हज्या बापायन. आनी आतां आमच्या भुरग्यांनी आपल्या मर्यादेचे नेम दिवन आमकां लागीं येवंक सोडले ना. एग्नेस टिचर उलयली ना. त्या दिसांनी तूं तयार आशिल्लें, म्हज्यान जालें ना. आतां हांव तयार आसा पूण तुज्यान जायना, कळवळोन म्हणालो सिरील मेस्त्री. देव बरें करूं.
2: कश्टांचो कितलीशीं भुरगीं बुकांची जाणवाय जोडच्या आदी बुकांचे जडायेन चिड्डातात. पोट भरच्या आदी खाणाची रास खातेल्या की नास करता. ती गत रोजीबायेची, तिका कापडांची रास. ती तिच्या घोवाक सदांच बांदपास. रोजीबाय कापडांना,
3: रोजीबाय कापडांना, रोजीबाय कापडांना. मिसा खंयची